0: मुझको होने ने, तो बोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता,
1: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना ये